0: تکنوفست کلات ما شدیگ نبیان لیگه به متتوکا تکنولوژی که علی ترشوکال ورشن یکل شمو هیگر واریا لاتوکا توکات اتروچی لگو گفست و کلاتی بن ما شد سوریش به متتو ترد. فستیوالون سیمپاتی الو داشو که علی ترشوک اکتتو مهیگ simulatsiyosh ilmin tarulatek planetarium tudomayush bemutatu go teknofes ideolog gut anaseti tengeri saras földesülégi jármű vekjála társa vásári programok, valamint diákoknak szóló esőrepülési programok és számos egyéb ilmény várja a látogatókat. A Technofest Délkelet október 4-ig látogatható.
1: Világhírű török sportolók.